निन्दधात्युत्तर प्रायणं कुर्याद्यं कामयेत मनुष्य लोकरत्नयादित्येषा वै मनश्याणां दिक्।

राहुग्रस्त दिवाकरेन्दु सदृशो माया समाच्छादनात् सन्मात्रकर्णोपसंहरणतो यो भूतस् यो